101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 अर्थात 7 ऑगस्ट 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:58 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारण सभेस आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आज या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

नमस्कार श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आता ऐकूया वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आणि संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. स्वर अनुराधा पौडवाल आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा होता. श्रोत्यांनो, भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक गीत.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत सी रामचंद्र यांचं होतं. श्रोत्यांनो आता ऐकूया दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश अनावकर यांचं गीत आणि स्वर आहे श्यामा चित्तार यांचा.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आताच आपण ऐकलात. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं आणि गायक स्वर लता मंगेशकर यांचा होता. श्रोत्यांनो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया श्यामा चित्तार यांच्या स्वरात कवी सुधांशू यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

संत एकनाथ महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. फोनिन कार्यक्रम स्वरसंवाद संदर्भातील एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा फोनिन कार्यक्रम स्वरसंवाद माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन समारंभाच्या थेट प्रसारणामुळे नियोजित वेळेपेक्षा 1 तास आधी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ऐवजी सकाळी 10 वाजता प्रसारित केला जाईल. सर्व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगा हर्ट्सवर. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच विचारपुष्प या कार्यक्रमात रवींद्रनाथ टागोर स्मृती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दिनविशेष हा कार्यक्रम 6:55 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. नाट्यसंगीत 7:40 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. हिंदी चित्रपट संगीत 8:40 10:00 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, संवादक प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित समारंभाचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचा आनंद आपण घेऊ शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोत्यांनो असे असतील आमचे आजचे सगळे कार्यक्रम.

आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 8 ऑगस्ट शनिवार 2026 सकाळी 6:05 भक्ती संगीत. कार्यक्रमांची रूपरेषा 6:35 6:40 विचारपुष्प अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिन याविषयी प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55

0: सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. मिश्र संगीत 7:40 सकाळी 8:40 लोकसंगीत. सकाळी 10:10 ज्ञानामृत या कार्यक्रमात लेखन आणि निवेदन नितीन भट यांचं असेल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. गीत गंगा सकाळी 10:30 आणि 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ या हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो, असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद संदर्भातील एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:00 प्रसारित होणारा फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन समारंभाच्या थेट प्रसारणामुळे नियोजित वेळेपेक्षा 1 तास आधी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 11:00 ऐवजी सकाळी 10:00 प्रसारित केला जाईल. सर्व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाले आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात रवींद्रनाथ टागोर स्मृतिदिनानिमित्त चिंतन आता ऐकूया. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: सकाळची प्रसन्न वेळ. शाळा भरली आहे आणि देशभरातल्या सगळ्या प्रांतात शाळकरी मुलं एका सुरात राष्ट्रगीत म्हणतायत. तन आणि मनाला प्रसन्न करून मनात देशप्रेमाची भावना अधिक प्रबळ करणारे हे शब्द आहेत रवींद्रनाथ टागोर यांचे. जगाच्या इतिहासात ते असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी लिहिलेलं आणखी एक काव्य आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत म्हणून गायलं जातं. आपल्या देशात बहुमुखी प्रतिभा लाभलेली काही व्यक्तिमत्व होऊन गेली, त्यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे महत्वाचं नाव. भारतीय साहित्य विश्वात आभाळा एवढ्या उंचीचं काम करणाऱ्या टागोरांनी काव्य, संगीत, चित्रकला, नाटककार, निबंधकार, समाजसुधारणा, स्वातंत्र्यसंग्राम, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आपल्या मनाला जे पटतंय, आपल्याला जे भावतंय, आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतं तेच केलं पाहिजे अशा मनोभूमिकेतून आयुष्यभर वाटचाल करणाऱ्या रवींद्रनाथांचं जीवन खरोखर अफाट अमर्याद असंच होतं. इंग्लंडमध्ये वकिलीचं शिक्षण घ्यायला गेल्यावर अंगी प्रचंड हुशारी असूनही ही गोष्ट आपल्या मनाला भावणारी नाही म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडून येणाऱ्या रवींद्रनाथांनी पुढं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांच्या गीतांजली या गाजलेल्या महाकाव्याला

0: 1913 नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. निसर्गाच्या सानिध्यातलं शिक्षण अधिक प्रभावी ठरतं म्हणून त्यांनी केलेला शांतिनिकेतनचा प्रयोग तर अवघ्या विश्वात वाखाणला गेला. आयुष्यात मानवतावादाला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या असंख्य काव्यरचनांमध्ये मनुष्य हाच केंद्रबिंदू मानला आहे. माणसाकडे देश, प्रांत, जाती, धर्म या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या काव्यात माणूसपण आणि कर्मयोग यांचा अतिशय सुंदर मिलाफ आढळतो. त्यांच्या एका काव्यरचनेत ते म्हणतात, हे प्रभू, विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये असं वरदान मला दे. माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही. मला दुःखावर जय मिळवता यावा असा आशीर्वाद दे. मानवी मनाचं आणि एकूणच जगरहाटीचं सखोल चिंतन करणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या गद्य आणि पद्य अशा दोन्ही लेखनात याबद्दल खूप सखोल मांडणी केली आहे. ते म्हणतात, जिथं मनात भीतीचा लवलेश नाही, जिथं आपण ताठ मानेनं उभं राहतो, जिथं ज्ञान मुक्त आहे, जिथं प्रत्येक शब्द खरेपणाच्या खोल चिंतनातून उमटतो, जिथं मन अधिकाधिक व्यापक होऊन सक्रियपणे पुढं चालत असतं आणि स्वातंत्र्याच्या स्वर्गात पोहोचतं. त्यांनी लिहिलेल्या आणि चाल दिलेल्या सुमारे 2200 अधिक गीतांना रवींद्र संगीत असं म्हटलं जातं. आपलं राष्ट्रगीत आणि बांगलादेशाचं राष्ट्रगीत या सुद्धा रवींद्र संगीतातील रचना आहेत. रवींद्र संगीताच्या रचनांमध्येही मनुष्य हाच केंद्रबिंदू मानून लेखन केलं गेलंय. रवींद्रनाथांच्या महतीचं वर्णन करताना पंडित नेहरूंनी म्हटलं होतं, रवींद्रनाथ हे प्राचीन काळातील ज्ञानातून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन काळाला उपयुक्त साज देणारे आणि ते ज्ञान सार्थ करणारे भारतीय ऋषी होते. त्यांनी अस्सल भारतीय परंपरेतील संदेश आजच्या युगधर्माला अनुरूप असणाऱ्या नव्या भाषेत दिला. हा थोर आणि उत्कट संवेदनशीलता असणारा माणूस केवळ भारताचाच कवी नव्हता, तर साऱ्या मानवतेचा आणि सार्वजनिक स्वातंत्र्याचा कवी होता. माणसाला परमात्म्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती मानणाऱ्या टागोरांनी लोकांना कार्यप्रवण होण्याचा संदेश दिला. नदी काठी उभं राहून केवळ पाण्याकडे बघत राहिल्यानं नदी पार होणार नाही, यासाठी प्रयत्न करावे लागतील तरच नदी पार करता येईल. श्रोते हो, आज समाजाला कार्यप्रवण होण्याचीच गरज आहे. समाज म्हणून आपल्याला आपली आणि समाजाची प्रगती साधायची असेल तर सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, हेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याला सांगितलं आहे.
1: विचार पुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली. या भागात

0: आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया. कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. कांगारू मदर केअर मध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते. त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो. यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते. आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे. सर्वप्रथम कांगारू मदर केअर मुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो. या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते. त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते. दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअर मुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअर मुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्च मधून असे दिसून आले की कांगारू मदर केअर मुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअर मुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. श्रुतीहो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात. हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात. अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात. एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही

0: बाजूला ठेवून निघतात, कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे, कधी कधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदत कार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे. कोणत्या भागात घटना घडली आहे, जवळची रेस्क्यू टीम कोणती आहे, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत, याचा समन्वय हे केंद्र करतं. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात. म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620230231. पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रीने आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

7 ऑगस्ट 1789 मध्ये अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली. 7 ऑगस्ट 1947 मध्ये मुंबई महानगरपालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली. सलग 128 वर्ष प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडलं 7 ऑगस्ट 1981 मध्ये. 7 ऑगस्ट 1985 मध्ये जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चिकी मुकाई यांची निवड केली गेली. अमेरिका ते सोव्हिएत

संघ पोहून पार करणारे लीन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले. गल्फ युद्धासाठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले 7 ऑगस्ट 1990 मध्ये.

चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा विट्टोरियो डी सिका हा सन्मान जाहीर झाला 7 ऑगस्ट 1997 मध्ये. ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत 9 वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलेने संयुक्त विजेतेपद मिळवले 7 ऑगस्ट 2000 मध्ये. जलरंग चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1871 मध्ये झाला. पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका सौंदर्यवती आणि गुप्तहीर माताहारी यांचा जन्म 7 ऑगस्ट 1876 मध्ये झाला. हृदयरोग तज्ज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म 7 ऑगस्ट 1912 मध्ये झाला. पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ हरित क्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर मनकोंबू सांबसिवन तथा एम एस स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये झाला. 2 वेळा अक्षण पुरस्कार विजेते डॉक्टर आनंद कर्वे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1936 मध्ये झाला. विकिपीडियाचे सहसंस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म 7 ऑगस्ट 1966 मध्ये झाला.

जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षण तज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष आणि पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचं निधन 7 ऑगस्ट 1941 मध्ये झालं. भेंडी बाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचं निधन 7 ऑगस्ट 1974 मध्ये झालं. मेक्सिको देशाचे 19वे राष्ट्राध्यक्ष मारियानो अरिस्ता यांचं निधन 7 ऑगस्ट 1855 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. यावेळी सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद संदर्भातील एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा फोन इन कार्यक्रम स्वर संवाद माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन समारंभाच्या थेट प्रसारणामुळे नियोजित वेळेपेक्षा 1 तास आधी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ऐवजी सकाळी 10 वाजता प्रसारित केला जाईल. सर्व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
1: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे शिकतात.

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रीण नो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी. अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणाला? काय नाही बघ तुझं फार.
0: तो मैत्रिणीनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप माग. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोबरधन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं

0: इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सके, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड।
1: गोबरधन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल। देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला। या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती। त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो। नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे। सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली। दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते। गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। वेव्ज 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला। होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता। मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले। संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता। या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि ऍडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे। दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे, ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेला

0: उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियाना अंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्ट पूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्य कृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
2: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जींकडे शिकतात.

0: जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
2: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
2: आता मी पण घेते.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: आणि चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद संदर्भातील एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा फोन इन कार्यक्रम स्वर संवाद माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन समारंभाच्या थेट प्रसारणामुळे नियोजित वेळेपेक्षा 1 तास आधी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ऐवजी सकाळी 10 वाजता प्रसारित केला जाईल. सर्व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष

0: करायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेले आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहेत. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोष विरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचं नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षण अंदर असं आपल्याला दिसून येणार मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
0: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने राबवली जाते?
1: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वयी झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचं आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 3 जून पासून हे राबवत आहेत. 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे

0: पहिला विषय आहे गृहभेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहेत की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002, 2003, 2004 यादीमध्ये नाव आहेत का असा का तपासतो. त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003, 2004 मध्ये म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काय तपासणार, राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही. आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणना पत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाही, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे, आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: SIR मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 1-10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेली आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूर मध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा

पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्झवर.

दैनंदिन कार्यक्रम स्वर संवाद संदर्भातील एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा फोन इन कार्यक्रम स्वर संवाद माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन समारंभाच्या थेट प्रसारणामुळे नियोजित वेळेपेक्षा 1 तास आधी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ऐवजी सकाळी 10 वाजता प्रसारित केला जाईल. सर्व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. सकाळचे 7:40 झाले आहेत. आता ऐकूया नाट्यसंगीत.

0: कैकेयी या नाटकातील राजा काळे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं नाट्यपद आत्ताच आपण ऐकलत. संगीत अशोक पत्के यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं आणि नाटक होतं दुरितांचे तिमिरे जाओ. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया गीतगाते ज्ञानेश्वर या नाटकातील नाट्यप्रत. स्वर आहे प्रसाद सावकार यांचा आणि संगीत वसंत देसाई यांनी दिलं आहे.

गीत गाते ज्ञानेश्वरी या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलत स्वर प्रसाद सावकार यांचा होता आणि संगीत वसंत देसाई यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया कान्हो पात्रा या नाटकातील नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं नवी कुळकर्णी यांचं नाट्यपद. संगीत परत एकदा वसंत देसाई यांचं आहे.

कान्होपात्र या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलत. स्वर नीलाक्षी जुवेकर यांचा होता. नाट्यपद नावी कुलकर्णी यांचं आणि संगीत वसंत देसाई यांचं होतं. आणि या नाट्यगीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 MHz तसंच प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जातील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला प्रतीक्षा करूया समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना

मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 ला भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ रूट थ्रेड अल डायड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजूरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. UPI आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्प शुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स व्यवस बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500+ प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंध क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं 2 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ माल वाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे. मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्या

0: असा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्ट पर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमितत्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजवण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि ऍडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान BHMS CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉक्टर सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्ट पासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथानामतिट्टा, कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद संदर्भातील एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा फोन इन कार्यक्रम स्वर संवाद माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन समारंभाच्या थेट प्रसारणामुळे नियोजित वेळेपेक्षा 1 तास आधी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ऐवजी सकाळी 10 वाजता प्रसारित केला जाईल. सर्व श्रोत्या

ने याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं. आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, हिंदी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत.

गुरु या चित्रपटातील गीत आपण ऐकलात श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांच्या स्वरात. संगीत ए आर रहमान यांनी दिलं होतं.

श्रोत्यांनो, इश्क या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. उदित नारायण, अभिजित आणि सुदेश भोसले, सोबतच पौर्णिमा आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. देव कोहली यांचं हे गीत आहे आणि संगीत अनु मलिक यांचं आहे.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांची गीतरचना। दामिनी या चित्रपटासाठी स्वर आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा।

दामिनी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वर कुमार सानू आणि अलका याग्निक यांचे होते. समीर यांच्या गीताला संगीत निर्देशन नदीम श्रवण यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. यावेळी सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळची 9:30 झाली आहेत.
1: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आता प्रसारित करीत आहोत. संवादक आहेत प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
4: श्रोते हो, स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. संवादक प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे.
5: श्रोते हो नमस्कार. आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, तुमच्या आवाजाचा तुमच्या भावनांचा सुरेल संवाद म्हणजे स्वर संवाद. श्रोते हो, तुमच्या मनातलं आमच्यापर्यंत थेट पोहोचवतो ते माध्यम म्हणजे स्वर संवाद. इथे बोलता येतात आठवणी, भावना आणि संवाद, आणि ऐकवता येतात तुमच्या आवडीची गाणी. श्रोते हो, क्षणाचाही विलंब न करता जाणून घेऊया आज आपल्या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा येतोय. हॅलो, स्वर संवाद.
6: नमस्कार मॅम, मला जबलपूर MP चे अशोक सिंग बोलना.
4: अच्छा, नमस्ते.
6: नमस्ते, कैसी है मैम आप?
4: मैं तो अच्छी हूँ, आप बताइए आप कैसे हैं?
6: मैं भी अच्छा हूँ, बस आई आपके कार्यक्रम सुनते हैं तो अच्छा लगता है.
4: अच्छा, और आप क्या करते हैं सर?
6: मैं इनकम टैक्स से रिटायरमेंट हूँ, 3 साल हो गए. मैं 75 से रेडियो सुन रहा हूँ.
4: अरे वाह.
6: जी

0: हॅलो, स्वर
1: तो
0: संवाद
1: कार्यक्रम
0: करते.
1: स्वर संवाद.
0: कोण बोलताय?
1: मॅडम, मी गजानन गुढे बोलतोय वडाळी कॅम्प अमरावतीवरून.
0: अच्छा, आता सध्या काय सुरू आहे आपलं?
1: आता सध्या काही नाही मॅडम, हे खुर्च्याचे काम वगैरे मिळतात ते चालू आहे.
0: अच्छा, या सीझन मध्ये मिळतात तुम्हाला काम?
1: मिळतात, कधी मिळतात कधी नाही मिळत. आता काम राहिले नाही, पहिले सारखे कमी झाले आता.
0: अच्छा, कोणत्या प्रकारची खुर्च्या वगैरे?

0: होता तुम्ही?
1: खुर्च्या हे त्या वायरच्या खुर्च्या येत असते त्या विणत असतो, आणि बाकी मग काही पलंग काटा वगैरे हे विणत असतो.
0: अच्छा, तुम्ही विणत असत हाताने? अरे वा. घरी कोण कोण आहे आपल्या परिवारामध्ये?
1: घरी आम्ही दोघा पती पत्नी आणि एक मुलगा आहे आमच्या सोबत तो असतो शिकायला वगैरे, शिवप्रसाद कुडेकर.
0: अच्छा, तर आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: मॅडम मला ते बौद्ध गीत ऐकायचं आहे, तथागत वदले आनंदाला लागली चाऊल मज समीप वृत्तीवाला.
0: अच्छा, खूप छान तुम्ही बुद्ध गीत सांगितलंय.
1: गाणं ऐकण्याकरता काही मित्र मंडळी आहे, सुरेश दादा तायडे, शुक्राव गवई, राजकुमार खंडारे आणि माझा भाचा आहे हर्षल तायडे.
0: अच्छा ठीक आहे, फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो, स्वर सोबत कार्यक्रम.
1: आकाशवाणी अमरावती सरसंवाद कार्यक्रम आहे ना मॅडम?
0: हो, कोण बोलताय आपण?
1: मी मंगेश तायडे बोलतोय मॅडम.
0: कुठून बोलतात
1: हो,
0: आपण?
1: सालोरा खुर्द तालुका जिल्हा अमरावती येथून बोलताय.
0: अच्छा, तर आपण काय करता?
1: काही नाही मॅडम, शेतीच करू.
0: अच्छा, शेती करता.
1: शेती हा व्यवसाय आपला. हो,
0: हा, तर मग शेतीमध्ये काय काय आहे सध्या?
1: आता सध्या मॅडम सोयाबीन, तूर आणि कपाशी लावलेली आहे. आता सोयाबीन म्हणजे फुलांची अवस्थेत आहे सध्या.
0: अच्छा, तुम्ही सोयाबीनच घेता की त्याच्या व्यतिरिक्त पीक सुद्धा घेता?
1: हो, सोयाबीनच्या व्यतिरिक्त मॅडम सोयाबीन, कपाशी, तूर असे वेगवेगळे पीक आहे ना.
0: अच्छा, कपाशी आणि तूर पण आहे का सध्या शेतामध्ये?
1: हो, कपाशी आणि तूर पण आहे.
0: अच्छा, अरे वा, म्हणजे दोन्ही पीक तुम्ही घेता.
1: हो, दोन तीन पीक घेतो समजा.
0: अच्छा, तर मग शेतीची काळजी कशी घेता तुम्ही आता पिकांची?
1: शेतीची काळजी म्हटलं म्हणजे मॅडम इकडे रोयांचा एवढा त्रास आहे, रोई आणि ते डुक्कर वगैरे असते ना, डुक्कर खूपच म्हणजे पिकाची नासाडी करते. त्याच्यामुळे ते कसं तार वगैरे लावून आपल्याला ते संरक्षण करा असते पिकाचं.
0: खतांचा वगैरे कसा वापर करता मग तुम्ही?
1: खतांचं तसं मॅडम आम्ही पेरणीच्या वेळेस टाकतो सुपर फॉस्फेट किंवा डीएपी वगैरे. बाकी नंतर आता पराटीला आता टाकावं लागते समजा.
0: अच्छा,
1: हा टाकणी व्हायची आहे सध्या.
0: अच्छा, तर परिवारामध्ये कोण कोण आहे आपल्या?
1: परिवारामध्ये मॅडम माझी आई आहे आशा तायडे आणि माझा मोठा भाऊ आहे सचिन तायडे आणि माझी समजा वहिनी आहे स्नेहल तायडे आणि माझी पत्नी आहे चैतली तायडे म्हणून आणि माझी मुलगी आहे मॅडम आनंदी तायडे आणि विहान तायडे आणि फाल्गुनी तायडे आणि समस्त तायडे परिवार.
0: अच्छा,
1: आज पहिल्यांदाच कॉल लागलेला आहे मॅडम, लावलेला आहे. याच्या अगोदर मी यवतमाळ आकाशवाणीवर कॉल करत समजा.

0: हो तो ठीक आहे. प्रसारण आपल्याकडे ऐकू येत नाही आता, तर अमरावती आकाशवाणी चांगलं ऐकू येत.
1: अच्छा, मोबाईल ऍपवर ऐकता तुम्ही?
0: नाही, एफ एम आहे मॅडम आमच्याकडे.
1: अच्छा,
0: मोबाईलवर
1: एफ
0: तर
1: एम.
0: समजा ऐकतोच तसं, पण एफ एम पण आहे.
1: तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रमात?
0: मॅडम आज आम्हाला ते येतो सच्चे आहे की भगवान मधलं आहे ते गीत ऐकायला आवडेल मॅडम.
1: अच्छा ठीक आहे, फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: स्वर सोबत कार्यक्रम.
1: हा नमस्कार साहेब.
0: नमस्कार, कोण बोलताय आपण?
1: आम्ही सुरेश रामदास साबळे बोलतोय.
0: अच्छा, कुठून बोलता आहे?
1: आम्ही मुक्कामपूर करता होता, कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय. काय?
0: अच्छा, कोल्हापूर म्हणून बोलत आहात. तर काय करता सर आपण?
1: मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून काही अंध आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे मी घरी बसून असतोय, पण मला कोल्हापूर आकाशवाणी चांगली आकाशवाणीला पत्र पाठवण्याचा छंद आहे.
0: अच्छा, पत्र पण लिहितात.
1: आणि त्याशिवाय मला भजनी म्हणायचा छंद आहे. आमचं भजनी मंडळ आहे, हसत खेळ भजनी मंडळ म्हणून.
0: अरे वा.
1: आणि त्या भजनी मंडळामध्ये मी जाऊन भजनी गातोय.
0: अच्छा, खूप छान.
1: ती भजनी सुद्धा माझी खूप सर्व लोकांना आवडतात.
0: अच्छा, तर आज तुम्ही श्रोते ऐकत आहे तर त्यांना सुद्धा एक छोटस भजन म्हणून दाखवू शकता.
1: मग तुम्हाला काही ज्योतिबाचं दर्शनच घडवतो या भजनातून.
0: नक्की नक्कीच.
1: दक्कनचा राजा ज्योतिबा माझा बोलूयाच्या अंग भरे. दक्कनचा राजा ज्योतिबा माझा बोलूयाच्या अंग भरे. सातन काठी डुल ज्योतिबाची सातन काठी डुल. सातन काठी डुल ज्योतिबाची सातन काठी डुल. सातन काठी डुल ज्योतिबाची सातन काठी डुल.
0: खूप छान आवाज आहे तुमचा आणि खूप छान भजन तुम्ही गायलं आहे.
1: अजून खूप भजन मोठं आहे, पण तुम्हाला भजनात फक्त एक कडवं म्हणून दाखवलं.
0: खूप छान गायलं तुम्ही. तर परिवारामध्ये कोण कोण आहे आपल्या?

0: परिवार मध्ये आई वडील होते ते वारल्यात. आता मी भाऊ आणि भावाची मिशी आणि पत्नी हे आम्ही सर्व एकत्र आहे आणि इतर दोन भाऊ बाजूला आहेत, पण आम्ही सर्व एकत्र आहे आणि मला भजन गाण्याचा असले छंद असल्यामुळे माझा रोजचा दिवस खूप आनंदी जातो. येत आहे
1: तुमच्या बोलण्यावरून वाटत आहे की म्हणजे तुम्ही नेहमी आनंदीच राहत असाल.
0: मी आनंद आहे, मी काय पाहू शकत नाही, मी दुःखी वाट राहत नाही, मी सदा आनंदी. कारण का माहिती, येतो दिवस आपला आनंद आता मानला पाहिजे हो.
1: नक्की नक्कीच.
0: आपल्या हे आनंद जीवनात मी काही पाहू शकत नाही, पण रेडिओवरचे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकून मात्र मी माझे मन आनंदित करून घेतोय.
1: नक्कीच.
0: तर ताई, आज मला एक गीत ऐकायचं आहे.
1: तर कुठलं गीत ऐकायचं आहे आज?
0: चित्रपट आहे बघा, माहेरची साडी, गायक आहे आशा भोसले. गीताचे बोल आहे, माझा सोनूल सोनूल माझ छकुल छकुल, असे गीत आहे ते.
1: अच्छा, खूप छान गीत आहे.
0: आणि हे गीत ऐकण्याचे कारण म्हणजे आमच्या एक शेजारच्या वहिनी आहेत आणि त्यांचे लग्न होऊन 12 वर्ष झाली ताई.
1: अच्छा.
0: पण त्यांना अपत्य नव्हतं आणि दिनांक 3/6/2026 रोजी 2 अपत्य जन्माला आली एका पेक्षा.
1: अच्छा, अरे वा, खूप छान.
0: आणि त्या अपत्यांचे काल नाव ठेवून बारसू झाले. कळलं? त्यांना शुभेच्छा देण्याकरून किंवा त्या वहिनींचे मन आनंदित करण्याकरताही मला गीत ऐकायचं आहे.
1: नक्कीच.
0: आणि यासाठी माझे काही रसिक मित्र आहेत ताई, तो अनिता राहुल भांबेसे कमनोर, सुधरी श्रीकांत शिरवेकर रांगोळी, लता राजाराम चव्हाण सांगली, आणि घाटेंची युवतमाळ इथून आहेत. माझे जिवळे मित्र म्हणजे सुरेश उत्तेजवार आणि आमच्या घरात शेजारची 2 बहिणी आहेत, तो अलकादयान साळवी, तो मेघा सुभाष सातवेकर, तो आशा अंकुश गोरे, तो किशोरी दत्ता गोरे आणि पुनम विनायक, तो शीतल तानाजी सुता. त्या सर्वांना हे ताई गीत ऐकायचं आहे. ताई, तुमच्यावरून मी एक उखाणा जोडलेला आहे.
1: हा, सांगा ना.
0: तर इथं म्हणू शकतोय का?
1: हो हो, नक्की.
0: सोन्याच्या ताटात चांदीची नाणी, सोन्याच्या ताटात चांदीची नाणी, आणि प्रज्ञाताई ऐकवतात आम्हाला स्वर संवाद बनून हिंदी मराठी गाणी.
1: अरे वा, खूप छान वाटलं. खूप छान उखाणा.
0: तुम्ही जादू घडलेले आहात. आणि तसेच आमचे चित्तूर चौघा तालुका औसा जिल्हा लातूर एक मित्र आहेत,
1: लातूर
0: येथून उस्मान शेख फौजी.
1: आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानून घेता ही खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्याच्या आनंदासाठी तुम्ही.
0: आम्ही परिसरात लावला झेंडू आणि आमचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत श्रोते बंधू बहिणी.
1: खूप छान चारोळी म्हटली तुम्ही. तर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हेलो,
1: आकाश
0: स्वर रिझर्वॉयर,
1: ट्रॉफी,
0: नमस्कार. कोण बोलत आहे?
1: पंकज मोळ बोलतोय, चांदूरगावचा अमरावती वरून.
0: अच्छा, आता सध्या काय सुरू आहे सर आपलं?
1: आता सध्या शेती आहे मॅडम, 2.5 एकर शेती आहे, शेतीने काम चालू आहे सध्या.
0: तर शेतीच्या व्यतिरिक्त काय करता आपण मग?
1: नाही काही नाही मॅडम, शेती व्यतिरिक्त फक्त शेतीच जोडधंदा बाकी नाही मॅडम.
0: अच्छा, शेतीच मुख्य व्यवसाय आहे आपला.
1: हो,
0: शेतीमध्ये काय काय घेता तुम्ही?
1: आम्ही शेतीमध्ये तूर, कपाशी आणि पहिले संत्रा होता मॅडम, आता संत्रा नाही. 10 वर्षापासून,
0: अच्छा
1: 30 वर्ष संत्रा होता पहिले.
0: अच्छा, तर आता आपल्या परिवारामध्ये कोण कोण आहे?
1: परिवार मध्ये माझी 3 बहिणी वी आहेत आणि मी एकटाच मॅडम. तसं
0: अच्छा, तर रेडिओ कधीपासून ऐकता तुम्ही?
1: रेडिओ मॅडम तर मी 2005 पासून ऐकून आलो मॅडम, आणि आकाशवाणी 2012 पासून अमरावती.
0: अच्छा, अरे वा,
1: सुरू झाल्यापासून.
0: तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आजच्या
1: आज मॅडम? किशोर कुमार यांची जयंती दिवस आहे, तर त्यांचं मिस्टर इंडिया मधलं आहे, जिंदगी रीते हार की बात जिद्द है.
0: तर ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय आपण?
1: नमस्ते मॅडम.
0: नमस्ते. गाणं
1: आज मला मॅडम गाणं ऐकायचं होतं.
0: तर ऐकू, तुमच्याबद्दल सांगा, काय करता?
1: मॅडम मी या डोळ्यानं अपंग आणि हातापायानं पण अपंग आहो. मला चालता येत नाही, पॅरालिसिस गेला मी जागेवर बसला. आणि जन्मता मी अंधा दोन्ही डोळ्यानं.

0: मी खूप प्रयत्न करून आलो, 2-2.5 महिन्यापासून आता लागला फोन.
1: अरे वा, खूप खूप स्वागत आहे स्वरसंवाद कार्यक्रमात.
0: माझा 3 महिना लागला. तुम्ही आता 17 तारखेला नागपंचमी आहे, मला नागपंचमी बद्दल एक गाणं ऐकायचं आहे. नागिन निघाली हे गाणं ऐकायचं आहे. आणि मी 2-3 नाव सांगतो. माझी पत्नी आहे सुशीला, पोरगा मुलगा आहे भूषण देशमुख, आणि माझी पोरगी आहे सारिका नांदूरकर, आदित्य नांदूरकर, गणेश नांदूरकर आणि अनिता नांदूरकर. आता 5-6 वर्ष मला पॅरिलिस गेलं, एक पाय एक हात गेला.
1: अच्छा.
0: माझ्या पोराचा भरोसा आहे मॅडम. एक आता कामाला जाते, 18-19 आहे. कच्चे त्या पुरीचं लग्न झालं मॅडम, ते अमरावती राहते.
1: अच्छा.
0: आता रेडिओ ऐकतो, माझ्याकडे रेडिओ नाही पण मी मोबाईल ऐकतो मॅडम सकाळी सकाळी. अमरावती आकाशवाणी हे भावगीत भक्तीपण ते चिंतन ते खूप
1: विचार पुष्प असतात.
0: बाकी जाऊ द्या, भावगीत तर ऐकतो पण चिंतन मला खूप आवडते. कारण चिंतन जर ऐकलं तर मनातलं सगळं हे चाललं जाते.
1: अगदी बरोबर. वेगवेगळ्या विषयावर आम्ही ते चिंतन देतो, म्हणजे विचार पुष्प त्याला नाव दिलं आहेत.
0: बाकी तर बरं आहे मॅडम, तुमच्या आशीर्वादाने मला फक्त घणा ऐकवा मॅडम.
1: हो हो, नक्कीच नक्कीच. चला ठीक आहे, धन्यवाद केल्याबद्दल.

0: हॅलो, नमस्कार.
1: मॅडम, स्वर संवाद कार्यक्रम आहे. चालू
0: हो, कोण बोलत आहे आपण?
1: मॅडम, मी प्रदीप वासनिक बोलत आहे, टोल कॉलनी अमरावती वरून.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: मी डॉक्टर पंजाबराव पॉलिटेक्निकला वर्कशॉपला ड्युटीवर आहे, माझ्या प्रायव्हेट मध्ये.
0: अच्छा
1: आम्ही नेहमी तुमचे कार्यक्रम ऐकत असतो.
0: अच्छा,
1: हा
0: तर कुठले कुठले कार्यक्रम तुम्हाला आवडतात?
1: मॅम, आम्हाला जसं आता आज 12 वाजता कार्यक्रम झाला आहे, कौटुंबिक श्रुती असते की मॅडम,
0: वनिता मंडळ,
1: घरात
0: आपुलकी या घरात.
1: हा आपुलकी या घरात. आणि आणखी आणखी कार्यक्रम असतो की 10 वाजता जे ज्ञान विषयी माहिती असते. मॅडम नमस्कार, अमरावती
0: ज्ञानामृत असतो आणि नारी विश्व असते.
1: हा हा, नारी विश्व असते.
0: तर आणखी मग त्या व्यतिरिक्त कोणता छंद आहे आपल्याला?
1: मॅडम मला वाचनाचा आवड आहे.
0: तर कुठलं वाचन केलं आहे तुम्ही?
1: सार्वजनिक पण न्यूजपेपर मध्ये जे असते ते वाचन करत असतो.
0: तर आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: बाबासाहेबांचं गीत ऐकायचं.
0: अच्छा,
1: माझा स्वतंत्र भारत आता ऐकणारे आहेत मॅडम. माझी मिसेस आहे साऊ सुनीता प्रदीप वासनिक, माझा मुलगा प्रबुद्ध प्रदीप वासनिक, लहान भाऊ आहे सचिन सुधाकरराव वासनिक, ममताबाई सचिनराव वासनिक, लताताई राजू बोरकर, आकाश राजू बोरकर, देवेंद्र पुरणराव डोंगरे, संगीता पुरणराव डोंगरे, चंदाबाई देवेंद्र डोंगरे.
0: ठीक आहे.
1: आणि रेडिओ आमचा लहानपणापासूनचा आवडता मित्र आहे मॅडम.
0: अच्छा,
1: कारण आम्ही रेडिओ असं आहे की आम्ही कुठलीही काम करून ऐकू शकतो, असं टीव्ही सारखा जवळ बसून. मला आवड आहे मॅडम रेडिओची पहिल्यापासून.
0: अरे वा, कधीपासून रेडिओ ऐकता तुम्ही?
1: मी तसं आता मॅडम लहानपणापासून ऐकत आहो. जसं आता बिनाका गीतमाला होता, त्याच्यानंतर सिबाके गीतमाला आहे, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन वर. तर संध्याकाळी 8 वाजता आम्ही रेडिओ जवळ बसूनच आहो की केव्हा झालो होती, केव्हा झालो होती.
0: अच्छा,
1: माझी आई अंजनाबाई वासनिक आणि माझे वडील सुधाकरराव वासनिक यांना पण आवड होती पहिल्यापासून. बाकीची आता आम्ही दिवसभर समजा रेडिओ चालू करतो आपण आमच्या वर्कशॉपला. इथं प्रोडक्शनचं काम असते, त्या कारणानं आमचे कर्मचारी ऐकतात, आम्ही पण ऐकतो. आम्ही स्पेशल एफएम आणला आहे इथं.
0: कुठलं म्हणजे काय काम असतं तिथे नेमकं?
1: आमच्या ऑफिसमध्ये मॅडम हे जसं आता पॉलिटेक्निक आहे आणि इथे डेस्क बेंची तयार होतात, प्रोडक्शन तयार होतात. ज्या शिवाजी एज्युकेशन सोसायटी जेवढे कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, त्या सर्वांना ती ऑर्डर असते इथं किंवा आम्हाला तयार करून द्या. तर उन्हाळ्यात सुद्धा आम्ही हे तयार करून देत असतो.
0: छान, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. तर धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: धन्यवाद.
0: तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान सगळं.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

0: काय करता सर आपण?
1: मी फिजिओथेरपी अमरावतीला केली आहे आपल्या नरेंद्र भिवापूरकर अन्न विद्यालय इथे.
0: अच्छा.
1: मी 2013 पासूनच आपल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून आकाशवाणी अमरावती केंद्र ऐकतो आणि मला आरोग्य साधना, भक्ती संगीत, त्यानंतर विविध अंतर्गत ज्या काही मुलाखती प्रसारित होतात 10 ला त्या सर्वच आवडतात.
0: अच्छा.
1: तर मला मजबूर चित्रपटातील आज किशोर कुमार यांची जयंती आहे मॅडम.
0: हो.
1: जन्मदिवस आहे 4 ऑगस्ट 1929 ला त्यांचा जन्म झाला होता आणि मला त्यांच्या जन्मदिनानिमित्त मजबूर चित्रपटातील देख सकता हूं मैं कुछ भी होते हुए नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए एक गीत ऐकायचं होतं मॅडम.
0: खूप छान गीत तुम्ही निवडलं आहे. तर किशोर कुमार यांच्या बद्दल काय सांगाल आपण?
1: किशोर कुमार एक गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक तर होतेच, तर त्यांचा आवाज जे कोणी दुःखात असेल किंवा निराश असेल त्यांना हसवण्याचं काम किशोर कुमार यांनी केलं. तसं तर त्यांचं नाव आभास कुमार गांगुली होतं. जरी ते आज आपल्यात नाही तरी ते आपल्या आवाजाने आपल्यात आहेत.
0: बरोबर, नक्कीच. तर खूप सदाबहार गाणी त्यांनी गायली आहे. मराठी सुद्धा, मराठी पासून तर हिंदी अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली.
1: हा, सर्वच भाषेत त्यांचे बंगाली भाषा, हिंदी भाषा तसेच मराठी भाषेत सुद्धा त्यांनी गीत गायलेले आहे मॅडम.
0: बरोबर आहे. तर परिवारामध्ये मग कोण कोण आहे आपल्या?
1: माझ्या परिवारामध्ये माझी आई आहे, बाबा आहे, त्यानंतर माझी कुमारी धनश्री आकोलकर, मुलगा आहे नैतिक आकोलकर, तसंच माझ्या सोबत आहे कारदाताई मग आकल कुणाल झगळे, त्यानंतर समीला आकोलकर, नैतिक आकोलकर. आणि मजबूर चित्रपटातील देख सकता हूं मैं कुछ भी होते हुए एक गीत ऐकायचं होतं मॅडम.
0: नक्कीच नक्की. तर फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: यूपीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
1: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
2: आकाशवाणी अमरावती केंद्र.
1: कोण बोलताय?
2: हिंमतराव शृंगारे बोलतो, बडनेरा अमरावती वरून.
1: तर सध्या काय सुरू आहे आपलं?
2: काही नाही ताई, सध्या तर आपलं काम धंदे चालू आहे.
1: अच्छा,
2: रेडिओ ऐकणं आहे.
1: तर मग आणखी कोणता छंद जोपासता तुम्ही?
2: छंद मला काही नाही ताई, मला 1970 पासून रेडिओचा छंद आहे.
1: अच्छा.
2: रेडिओ ऐकणं, पत्र वगैरे लिहिणं, फरमायशी कार्यक्रमामध्ये भाग घेणं.
1: अच्छा.
2: हा, आणि जास्त मला फोन, जेव्हापासून फोन आले तेव्हापासून मी फरमाईश वगैरे तेव्हापासून देत आहोत. विविध भारती, अमरावती, यवतमाळ, अकोला, नागपूर, जळगाव, नांदेड.
1: अच्छा.
2: हा, इकडे इतर स्टेशनावरती फरमाईश देत असतो.
1: अच्छा. तर आता एकंदरीत जे वातावरण आहे पावसाळ्याचं, आता पाऊस बराच पडला आणि आता पाऊस पडत नाही, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
2: पावसाचं मध्यात मागच्या हप्त्यामध्ये खूप पाऊस झाला ताई, आणि नुकसान सुद्धा झालं, पिकाचं झालं, घराचं झालं, नदी नाले भरून वाहले, आणि शेतकऱ्याचे खूप नुकसान होऊन सगळ्याचं नुकसान झालं ताई. पाऊस तर आवश्यक आहे ताई.
1: बरोबर आहे. तर या वातावरणाबद्दल काय सांगाल? म्हणजे वातावरण सुरळीत करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजे? मग
2: सर्वात जास्त काही झाडं लावा लागते, आपल्याला झाडे लावा, झाडे जगवा.
1: बरोबर.
2: आणि प्रत्येकांनी एक झाड सुद्धा लावलं पाहिजे.
1: नक्की नक्कीच.
2: जितकं जंगल राहतील तितकं मग पाऊस पडेल ताई.
1: बरोबर.
2: आजकाल जास्त जंगल दिसत नाही ताई, नाही जिकडे तिकडे आपण बघा हिरवं रान दिसत जाय, झाडं झाडं दिसत जात नाही, यावेळेस नाही दिसत नाही, फार बदल झाला.
1: बरोबर आहे. आता वाढत्या शहरीकरणामुळे ते बदल होत आहे, वाढत्या शहरीकरणामुळे आता जंगलाचं प्रमाण कमीच होत आहे.
2: त्याच्यात वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले होते, पण आता तेवढे वृक्ष आहेत म्हणजे कोणी तोडत नाही ताई. फक्त झाडे लावा, झाडे जगवा, हे उपाय करायला पाहिजे ताई प्रत्येकाने.
1: बरोबर. प्रत्येकाने एक झाड लावायलाच पाहिजे.
2: तर
1: आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
2: किशोर कुमार गीतकार, गायक, संगीतकार, डायरेक्टर, पार्श्वगायक, मशहूर गायक आपले किशोर कुमार यांचा जन्मदिवस आहे ताई, त्यानिमित्त मला गाणं ऐकायचं आहे. चित्रपट आहे आपकी कसम, गाण्याचे बोल आहे जय जय शिव शंकर काटा लगे ना कंखात. हा, राजेश खन्ना, मुमताज यांच्यावर चित्रित केलेलं गीत आहे ताई. गाणं ऐकण्यासाठी आमचे काही मित्र परिवार आणि परिवारातले नाव घेत आहे.
1: हो.
2: पद्माताई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, काळजी शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार, अमरावती रेडिओ श्रोता संघाचे श्याम, हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर गोंड, सिद्धार्थ गोंडाने, राम लोखंडे, हिरामन खिराळे, किशोर गणवारी, मलिक भाई टेलर, हरुण भाई टेलर, सुहास सतीश मेश्राम आणि प्रमोद काळेताई. आणि हे लोक सगळे आवडीने कार्यक्रम ऐकतात ताई आपला.
1: अच्छा.
2: आणि प्रत्येक शुक्रवारी ते FM लावतात आणि रोजच लावतात.
1: अच्छा. तर ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान सगळं.
3: जय जय शिव शंकर.

0: हॅलो, स्वर संवाद
1: हॅलो, पांडुरंग
0: कार्यक्रम कोण बोलताय?
1: मोरे बोलतो. मुक्काम पोस्ट वारंगापाटा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: लोकनाट्य कला केंद्र मध्ये काम करतो.
0: अच्छा, तर कधीपासून आपण तिथे काम करता?
1: मला 20-25 वर्ष झाले.
0: अच्छा, तर मग आपण काय म्हणून काम करता तिथे?
1: मी वेटर म्हणा किंवा त्याच्यामध्ये सोंगाड काम, म्हणजे साहित्य द्यायचं, साहित्य बाजूला ठेवायचं, पुन्हा साहित्य द्यायचं, हाताखाली द्यायचं, वाद्य सामान म्हणजे तबला असते, पेटी असते.
0: आणि रेडिओचा कधीपासून छंद आहे आपल्याला?
1: लहानपणापासून छंद आहे.
0: अच्छा, तर आपल्या परिवारामध्ये कोण कोण आहे? तर
1: परिवारामध्ये मुलगी आहे, मुलीचं नाव वैष्णवी मोरे आहे, मुलगा आहे पुंडलिक मोरे आहे, आणि मिसेस आहे अश्विनी मोरे.
0: अच्छा, तर रेडिओ कधीपासून ऐकता आपण?
1: रेडिओ मला लहानपणापासून छंद आहे.
0: खूप छान. तर आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: एक दाबूल एक दाबूल चित्रपट आहे, द हिरो.

0: हेलो, स्वर संवाद कार्यक्रम कोण बोलताय?
1: हां, मी संध्या शिरस्कार बोलते मॅडम, अमरावतीवरून बोलते.
0: तर काय सुरू आहे आता ताई आपलं?
1: मी मसाजचं काम करते मॅडम.
0: अच्छा, मसाज करता तुम्ही? कुठल्या प्रकारचे मसाज करता तुम्ही? सर्व
1: आम्ही
0: प्रकारचे?
1: पॅरालिसिस वगैरे गेलेल्यांचे मसाज करतो, ज्यांचे हाताचे किंवा हातापायाचे जॉईंट अकडवा असते, त्यांचे सर्क्युलेशन बरोबर होत नाही, अशांसाठी मसाज करतो आम्ही.
0: अरे खूप छान. तर याच्या व्यतिरिक्त छंद कुठला आहे आपल्याला?
1: याच्या व्यतिरिक्त मला गाणे ऐकण्याचा खूप छंद आहे.
0: अरे वा, तर रेडिओ कधीपासून ऐकता आपण?
1: रेडिओ तर अगदी लहानपणापासून आवड आहे मला रेडिओ ऐकण्याची.
0: अरे वा, तर आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: मला ऐकते झिनी झिनी बाजी दिन आशा भोसलेचं.
0: अच्छा, तर हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे आपल्या सोबत?
1: माझ्याकडे माझे मिस्टर आहे अरविंद, सासूबाई आहे सुमनताई, आमचे मामा मामी चेतन शाहकार, गायत्री शाहकार, आणि माझी मैत्रीण आहे छाया नाईक, नीता जगताप, आणि माझी बहीण आहे ज्योती मानसी, एवढे लोक आहे आम्ही सर्व गाणे ऐकणारे, आणि आमच्याकडे आवर्जून सगळे जण ऐकतात.
0: अरे वा, खूप छान वाटलं ऐकून, कारण रेडिओ असं माध्यम आहे की आपण ते काम करता करता सुद्धा ऐकू शकतो.
1: हो हो, रेडिओ म्हणजे एकटं पण नाही आहे, एकटं पण असलं तरी आपल्या तरी आपल्या कोणी तरी बोलत आहे आपल्यासोबत,
0: एक मित्र म्हणून, एक सोबती म्हणून आपल्याला तो साथ देतो नेहमी.
1: हो, एकदा दुःख सुख सगळे होऊन जातं त्याच्यामध्ये,
0: अगदी बरोबर,
1: आनंदी होऊन जातो. सुंदर सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळते, सुंदर सुंदर नॉलेज मिळते, जे ती माहिती नसली ते सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून माहिती होते. घरी बसल्या बसल्या सगळ्या जाहिराती होऊन त्याच्यामध्ये आपण नॉलेज मिळून घेतो, माहिती मिळून घेतो ते.
0: बरोबर आहे, एकूणच सगळ्या प्रकारची आपल्याला त्यातून माहिती मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान पण आपल्याला रेडिओच्या माध्यमातून मिळतं.
1: हो मॅडम, मी तर लहानपणी प्रश्नमंजुषा रेडिओच्या माध्यमातूनच खेळायची शाळेमध्ये.
0: अरे वा, खूप छान.
1: खूप म्हणजे खूप आवड होती मला रेडिओ ऐकायची, याच्यामध्ये वेगवेगळी माहिती मिळायची. तसे तसे मग आम्ही प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेऊन आम्हाला त्याच्या माध्यमातूनच आम्हाला बक्षीस मिळायचं.
0: अरे वा, खूप छान.
1: खूप आनंद आहे मला रेडिओ ऐकण्यात.
0: खूप छान अनुभव तुम्ही सांगितलाय तुमचा रेडिओ बद्दलचा. तर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. तर धन्यवाद फोन केल्याबद्दल. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान सगळं.

0: श्रोते हो, मधुर गीतांचा आणि सुंदर स्वरांचा हा प्रवास इथेच थांबतो आहे, पण आपले मनोगत आणि संगीताची साथ कायम आपल्या मनात राहील. आजचा स्वर संवाद हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते. तर आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाइश पूर्ण झाली आहे, कृपया त्यांनी एक महिना फोन करू नये. आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी. तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. श्रोते हो, सहभागी होण्यासाठी कॉल करा 0721-299-1038, 0721-299-1038. तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या. पुन्हा भेटूया नव्या सुरांसह नव्या उमेदीने. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं अमरावती केंद्र. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संवादक आणि निर्मिती प्रज्ञा इंगोले यांची, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन पुसकुडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
0: स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. संवादक प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळी ठीक 11:10 आमचा विशेष कार्यक्रम. दरम्यान ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. श्रोत्यांनो, सकाळचे 11:10 होत आहेत. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित समारंभाचं थेट

माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या झालेल्या समारंभाचं थेट प्रसारण श्रोते हो आता आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते. उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग. रंग शोभ तोड गोऱ्या अंगी, हिला नेसवा पैठणी पिवळी. नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू. घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र. महाराष्ट्राचं महावस्त्र, सौभाग्याचं लेणं, हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र. त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिक जवळील येवला इथे आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी. हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं. देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच. अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना. पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून. तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे. कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं. मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं. त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार रित्या सुरू केला आहे.
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे.
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले. त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो.
1: हो,
0: पैठणीला
1: अगदीच बरोबर.
0: कारण की राजे लोक ते मागवत असत आणि तयार करून घेत असत.
1: अगदी बरोबर.
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं जे मोतिया कलरचं असतं, व्हाईट कलरचं. त्याला आपण कलर करतो. त्याच्यानंतर त्याला
0: रेशीम हे नेहमी तेच असतं.
1: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
0: दुसऱ्या कुठल्याच रंग
1: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची. मग त्याचा आपण त्याला खोलणी करतो, म्हणजे रेशीम खोलतो आपण. त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो. मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी 1 महिना लागतो.

0: अच्छा हो, आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाती, जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली, तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
1: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता,
0: कुठलीही डिझाईन, कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक मध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच, पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेलं आहे जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
1: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
0: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
1: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
0: नक्षी, एक नक्षी आपण तयार करायला, म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने, तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
1: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असे?
0: हो नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
1: अच्छा,
0: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: या पैठणीं वरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात. आताच तुम्ही सांगितलं
1: हो,
0: तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे, आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेले आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहे.
0: अच्छा, हो, मग हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच.
1: हो,
0: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता?
1: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
0: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू?
1: नक्कीच नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
0: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
1: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
0: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते?
1: हो, तुम्ही जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
0: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
1: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल, कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
0: अच्छा, लोकप्रिय कलर,
1: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर, ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहेत त्याच्यामध्ये, इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं
2: जास्त
1: आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीम मध्ये सगळं बनतं. त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाले, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीन वरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो. साडी तयार सुरू करण्यासाठी,
1: तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: म्हणजे ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणी सारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते. आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमत मध्ये
2: किमतीत पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
2: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो. आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
2: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
2: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो. पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करू.
1: म्हणजे आजही करता येईल?
2: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललो. पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
2: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचा टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या ज्या विणताय ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा.

0: शासन आपल्याला मदत करतच आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग, परत त्याच्यामध्ये काही रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील, जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय, ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
0: हा अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल.
0: वेळ पण वाचेल.
1: पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
0: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात. जे नवीन मुलं आहे
1: तुम्ही शिकवता का ते?
0: हो आपण शिकवतो, पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये, आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाइन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो,
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंग मध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती, तर तिला मला एक सात महिने लागले बरोबर, आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून जोडणीपासून पूर्ण तयार झाला, आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले.
1: कारण मी केले, मी
0: स्वतः विणलेली पैठणी.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का, तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतच, म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे, तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच, म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच, तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं, कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी, त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
1: थोडा वेळ द्यावा
0: म्हणजे, आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली, कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो, तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं. सारखं विणकाम करणे आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस. अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता, कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून, म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी काढतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत
0: कुठेही डाग पडला नाहीये. साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झालीये, डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंद क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतो.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद
0: वेगळा
1: आणि नंतर ते विक्री
0: होऊन हा तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
0: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच

0: जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं, तर तुम्ही घरी बसून पैठणीसाठी तयार करू शकता, कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या, तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
1: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे, तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
0: हो नाही नाही, तुमचा हा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं, तरच आपण देतो.
1: पण देऊ
0: शकतो घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
1: कि मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करा,
0: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो, साडी तुम्ही पूर्ण विणून घ्यायची.
1: ती पूर्ण झालेली साडी ते आपल्याला आणून देतात?
0: हो नक्कीच आपल्याला आणून देतात. म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
1: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
0: नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
1: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
0: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
1: ते सगळं तुम्ही पुरवायचं
0: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
1: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली, तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
1: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
1: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
0: हो बरेच असतात आव्हानं, कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हान,
1: कारण लोक असं विचार करतील की ती
0: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे. म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे?
0: हो एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि पॉवरलूमवरची?
0: पॉवरलूमवरच्या काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
1: त्याला
0: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
1: मग काय
0: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे,
1: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं
0: नक्कीच,
1: आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते.
0: हो
1: तर किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
0: आता आहे ना एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आता एक मागच्या आठवड्यामध्ये एक 4,50,000 साडी आपण सेल केलेली.
1: कशामुळे याच्या किमती वाढतात?
0: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते, पैठणीची किंमत.
1: 4,50,000 एक पैठणी?
0: नक्कीच.
1: आणि ती विणायला किती वेळ दिवस?
0: ती विणायला एक वर्ष लागलं.
1: एक वर्ष लागलं? हो. मग ती तुम्ही समजा एक 4,50,000 पैठणी जर विकली,
0: हो,
1: तर अशा तुम्ही जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं?
0: हो नक्कीच वाढलेलं असतं, पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो कव्हर नाही करू शकत.
1: म्हणजे तुम्हाला क्वांटिटी तुमची
0: कमीच असणार, कारण एक साडी लावली आपण महागाची जरी लावली तर एक हातमाग 100% त्याला पूर्ण साडी उसर तो अडकूनच राहणार.
1: अच्छा.
0: कारण त्यावर आपण दोन नाही लावू शकत, एक साडी

0: झाल्याशिवाय दुसरी नाही लावू शकत.
1: एक सुरू केली की ती पूर्णच करा,
0: पूर्णच करायला लागते.
1: म्हणजे एकाच कारागिराला ती साडी पूर्ण करावी लागते.
0: हो, एकाच कारागिराला. पण ज्यावेळेस पदर किंवा दोन्ही साईडनी डिझाईन सुरू होते तर आपण दोन जणही बसू शकतो, पण ते पूर्ण निपुण हवे डिझाईन मध्ये.
1: अच्छा, तर ते दोघं जण,
0: तर ते दोघं जण करू शकतात.
1: तुमचा एखादा असा छान मोठी पैठणी विणण्याचा अनुभव सांगाल.
0: हो नक्कीच. माझा एक मी लोटसची पैठणी विणली आहे, तर ती विणताना माझा खरंच खूप छान अनुभव होता. कारण मी नवीनच होते त्यावेळेस, शिकत होते, म्हणजे माझं शिकून झालेलं. आणि ती डिझाईन माझ्या समोर एक आव्हान होतं की नवीन डिझाईन आहे मला करायची आहे बाबा. तर खूप सुंदर अनुभव होता. ज्यावेळेस ती पूर्ण झाली तर माझ्या डोळ्यात.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.

0: छुपा होता है बाहर पेड़ों पर झूले पर।
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली। त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं। याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहाराची घोषणा केली मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं। गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली। परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 मध्ये 135 वरून कमी होऊन 2026-2027 मध्ये फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले। बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे। ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे त्यात ते बोलत होते। भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं। झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे। रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे। या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं। दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे। अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली। ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं। ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं

0: एक महत्त्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि डीआरडीओचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्ला मसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधाच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हू यानकी यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला

कामगिरीच्या उपांत्य फेरीत धडक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण

0: आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागाशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 मध्ये 135 वरून कमी होऊन 2026-27 मध्ये फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांनी हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणीमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकदा क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरघा भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्स ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.

0: दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चोंग आणि सो वुई ईक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलद गतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिदीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 3:11 आणि 38 सेकंद झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला। कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली। पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे। तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA आणि टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री सिंगापूर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले। यात मॅपलट्री कडून $101 कोटी परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बझारच्या वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली। यावेळी NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहितीही देण्यात आली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 456 अंकांची घसरण झाली आणि तो 78,499 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची घसरण नोंदवत 24,571 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोतेहो सायंकाळचे 5:03 झाली आहेत। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही। आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत।

0: यांनी हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूर इथल्या विधान भवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होतो आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांनी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा.
0: नागपूर इथल्या विणकर सेवा केंद्राच्या वतीनं कळमेश्वर इथं असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजीव भास्करराव पोद्दार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य शासनाच्या वतीनं पुरस्कार प्राप्त तसंच भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. तत्पूर्वी संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. दरम्यान एमएसएमई विधेयकाला आज संसदीय मंजुरी प्राप्त झाली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
2: नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण पूर हानीच्या नुकसान भरपाईबद्दल सर्वेक्षण पूर्ण केलं आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे नुकसान झालं ते भरून काढण्याकरता शासन काम करणार आहे. मी सुद्धा आढावा घेतला आहे. त्या आढाव्यामध्ये थोडी नुकसान भरपाईची त्या ठिकाणी झालेली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली, त्या ठिकाणी थोडी झाली आहे. या सर्वांनाच कशी मदत मिळेल याची कारवाई मी करणार आहे.
0: महाराष्ट्र सरकारनं हिंसक अतिरेकी विचारसरणीचा प्रचार, कट्टरतावादाला प्रोत्साहन आणि दहशतवादी संघटनांच्या भरतीस चालना देणारे 114 प्रकारचे साहित्य जप्त आणि प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतलाय. या साहित्यामध्ये इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अल कायदा यांच्याशी संबंधित पुस्तकं, मासिकं आणि डिजिटल प्रचार साहित्याचा समावेश आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं जाहीर केलेला डेल्टा रँकिंग जानेवारी मार्च 2026 मध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य, झोन आणि राष्ट्रीय स्तरावर महत्वाचं स्थान प्राप्त केलंय. राज्यस्तरावरच्या या तालुक्यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, 3 राज्यांच्या झोन स्तरावर अनुक्रमे तिसरा, चौथा तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 33वा आणि 36वा क्रमांक पटकावलाय. डेल्टा रँकिंगनुसार या तालुक्यांनी गावांमध्ये आरोग्य आणि पोषण सेवा, शैक्षणिक सुधारणा, शेतकरी सहाय्य आणि कृषी उपक्रम, सामाजिक

विकास तसंच पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रभावीपणे कार्य केलं. देशभरात दिनांक 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि व्यापक लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजन करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्या असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांना चालना देणाऱ्या आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजीपंत इथं उभार करण्यात येणाऱ्या 300 खाटांच्या सर्वसाधारण रुग्णालयाचं भूमिपूजन उद्या 8 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. 155.84 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह परिसरातील ग्रामीण नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी वस्तुस्थितीशी विसंगत तसंच अन्य राज्यातील छायाचित्र गडचिरोलीतील असल्याचं भासवून खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. अशा पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची तसंच जिल्ह्याबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय प्रसारित अथवा फॉरवर्ड करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केलंय. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची संध्याकाळी आज सांगता होते आहे, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. नागपूर इथल्या सुमारे 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विधान भवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा. आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा राज्यात प्रथम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा। राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला। कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली। पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती। त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले। 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे। 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली। त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो। या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी

0: मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची आज सांगता झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला, तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमासेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात

0: त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: में इस रविवार 9 अगस्त 2026 को सृजन भारती के अंतर्गत विविध भारती में आयोजित विशेष ऑडियो विजुअल शो भारतीय फिल्म संगीत में वंदे मातरम इसके संपादित अंश. सहभागी विशेषज्ञ राष्ट्रीय गीत वंदे मातरम के मूर्धन्य अध्येता मिलिंद प्रभाकर सबनीस.
2: वंदे मातरम का जो संगीत प्रवास है वो बहुत बहुत ही लंबा है. रविंद्रनाथ से लेकर आज के AR रहमान और अजय अतुल तक अभी भी वो चालू है.
1: सुनना न भूलिए विविधा रविवार 9 अगस्त दिन में 11 बजे.
3: विविध भारती पर इस समय आप सुन रहे हैं कार्यक्रम जय माला.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 दिनांक 7 ऑगस्ट 2026. मंडळी, आज माझा आवर माझा शिवार या सदरात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निर्मिती केंद्र आहे पुणे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन. या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास, संधी आणि आव्हाने याविषयी शेती, पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोतेहो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
3: श्रोते हो, महाराष्ट्र शासनानं 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन किंवा शाश्वत शेती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा केली आहे. हा भारताच्या हरित क्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आहे. या दिवसाचं उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणं आणि शाश्वत अन्न सुरक्षा निर्माण करणं. शाश्वत शेतीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मृदा व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर, जैव विविधता आणि रासायनिक मुक्त उत्पादन. शेतातील मातीची सुपीकता टिकवून ती सेंद्रिय कर्बाच्या मदतीनं सुधारणे, ठिबक सिंचन आणि पावसाच्या पाण्याच्या संवर्धनावर भर देणे, एकाच पिकाऐवजी संमिश्र पिकं आणि स्थानिक बियाण्यांचा वापर करून जैव विविधता जपणे, कीटकनाशकांऐवजी निमार्क नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे. शेतकरी बंधूंनो, शाश्वत कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. आपण सर्वांनी रासायनिक अवशेषमुक्त अन्नाचा स्वीकार करून निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या शाश्वत शेती मोहिमेला बळ दिलं पाहिजे. याच उद्देशानं आजच्या कार्यक्रमात आपण विजय सांबरे यांना

0: आमंत्रित केला आहे. विजय सांबरे हे अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातल्या आश्वी बुद्रुक या गावातील रहिवासी आहेत. यांनी वाणिज्य विषयातील पदवी घेऊन पुणे येथील इकोलॉजी सोसायटीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन या विषयात पदविका पूर्ण केली. शाश्वत शेती, गावरान बीज संवर्धन, डांगी गोवंश संवर्धन, देवराई जपणूक, अकाष्ट वन उपज आधारित उपजीविका, वनसंवर्धन आणि आदिवासी हक्क याविषयी कायद्याची अंमलबजावणी इत्यादी विषयांवर भीमाशंकर ते कळसुबाई या उत्तर सह्याद्रीतील प्रदेशात लोककेंद्री प्रक्रिया, संशोधन आणि लेखन प्रक्रियेत यांचा सहभाग असतो. जैवविविधता संवर्धन याविषयी महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प 2014 ते 2020 अशी 6 वर्ष प्रधान संशोधक म्हणून यांनी काम केलं आहे. सध्या देश पातळीवरील NTFP EP नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या सुकाणू समितीचा सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रोते हो, शेती, पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांच्यासोबत बातचीत सुरू करूया. विषय आहे शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास, संधी आणि आव्हानं. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे, शाश्वत शेती म्हणजे नेमकं काय, याची परिभाषा आपण काय सांगाल आणि पारंपरिक शेतीपेक्षा ती कशी वेगळी ठरते?
1: शाश्वत शेती कशाला म्हणायचं? तर आमच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या शेतीतून 4 पैसे पण मिळाले पाहिजे, आर्थिक लाभ पण झाला पाहिजे आणि त्याचसोबत शेतीची जी काही परिसंस्था आहे ज्याला आपण शेतीशी संबंधित जे नैसर्गिक घटक आहेत, मग माती असेल, पाणी असेल, बी बियाणं असतील किंवा इतर वनस्पती आणि विशेष म्हणजे पशुपालन, ते पशुपालन आणि शेती म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब म्हणजे सगळंच आलं ना. त्याच्यामध्ये गोवंश आला, शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, म्हशी आल्या, कोंबड्या आल्या, जे ज्याला पशुधन म्हणतो आपण, आणि ते सगळं त्याचा एक कुटुंबाचाच तो भाग असतो. तर हे सगळं टिकवणं म्हणजे एका बाजूला शेतीशी संबंधित जैविक घटक, त्या शेतीची परिसंस्था आणि दुसऱ्या बाजूला शेतीचं अर्थकारण, म्हणजे थोडक्यात ती शेती इकोलॉजिकली आणि इकॉनॉमिकली सस्टेन असावी या दृष्टिकोनातून आम्ही तो सगळं काम सुरू केलं. आणि मग त्याच्यात मग ते सगळे कृषी परिसंस्थेतले सर्व घटकांचा विचार, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मानव सुद्धा.
0: म्हणजे सर असं म्हणता येईल की भारतीय शेती संस्कृती जी आहे हीच शाश्वत शेतीचा गाभा आहे.
1: अगदी अगदी.
0: आणि त्याच दृष्टीने आता आपण परत त्याकडे वळतो.
1: बरोबर. आपल्याकडे तर शेतीशी संबंधित जे काही पारंपरिक ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे, पण महाराष्ट्र जर आपण लक्षात घेतला तर इथं ते सगळं आपल्या लक्षात येतं की इथली जी शेती, तिथे शेतकरी, त्यांची पीक पद्धती, त्यांचं पशुपालन हे खूप बहुविध पद्धतीचं आहे असं. आणि मग त्याच्यातले जे वैविध्य आहे आणि त्या वैविध्यानुसार शेती करण्याच्या पद्धती, मशागतीच्या पद्धती, पिकाच्या वेगवेगळ्या जाती, त्याचा कालावधी, त्याचं व्यवस्थापन, हे सगळं पारंपरिक ज्ञान शेतीशी संबंधित आपल्याकडे आहे. शेतकरी पेरणी करतो, शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या जाती जपतो, किंबहुना त्यांनी शेतकऱ्यांनीच पिकांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण केलेल्या आहेत. आपला 10,000 वर्षाचा शेतीचा इतिहास आहे. तर हे सगळं शाश्वत शेतीसाठी तिथल्या स्थानिक माणसाचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, शेतीशी असणारं त्याचं जैव सांस्कृतिक नातं असेल, जे सण समारंभ, गीतं, लोकगीतांच्या माध्यमातून आपण ते आपल्या लक्षात येत, शाश्वत शेतीतल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा दृष्टिकोन, बऱ्याचशा प्रॅक्टिसेस या आपल्या भारतीय कृषी संस्कृतीमध्ये आहे.
0: बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की मातीचं आरोग्य, जलसंधारण आणि जैव विविधतेचं संरक्षण यामध्ये शाश्वत शेतीची भूमिका नेमकी काय आहे?
1: खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना, आदर्श गाव योजना वगैरे या सगळ्या गोष्टी खूप चांगलं काम सुरू झालं. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये 3 घटक खूप महत्वाचे होते, जलसंवर्धन करणं, वृक्ष संवर्धन करणं आणि सर्वात महत्वाचं मृदा संधारण करणं. महत्वाचा जो विषय मातीशी संबंधित तर ती भूमी सुपोषणाचा विषय आहे. म्हणजे ती भूमी सुपोषण ही संकल्पना आहे ती आपल्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक होत्यात, कारण जमिनीची सुपीकता कशी जपायची, फेरपालट्याची पिकं घेऊन कशी जपायची किंवा त्याच्यासाठी खत कोणतं वापरायचं, मशागत कोणत्या हंगामामध्ये करायची, कोणत्या नक्षत्राच्या दरम्यान ते मशागत करायची, हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या. त्याच्यामध्ये हे जी माती जी आहे तिचं सुपोषण करणं, तिची सुपीकता टिकवणं आणि मग ती जर माती जमीन सच्छिद्र असेल तर निश्चितच ते जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे किंवा मृदा संधारणाची जी प्रक्रिया आहे तर ती जो पडणारा पाऊस आहे

0: किंवा अति पाऊस पण पडतो. आता हवामान बदलामुळे तर आपण पाहतो का खूप एकदम पाऊस पडतो. जमीन जर सुपीक असेल, जमिनीमध्ये गांडुळं असतील, जमिनीमध्ये जीवजीवाणू जर असतील, सजीव जमीन असेल, तर ते पाणी सगळं तुमचं याच्यामध्ये मुरत. तर त्याचं एक महत्वाचं स्वस्थळी जर संधारण माती जर सुपीक असेल तर ते उत्तम पद्धतीने होतं. आणि जर जमीन प्रदूषित असेल, निर्जीव असेल, तर याच्या जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे, जी ज्याला स्वस्थळी इन्स्टिट्यू कॉन्झर्वेशन त्या आहेत, पाणी ज्या स्वस्थळी जे राहायला हवं, तर ती प्रक्रिया निश्चितच या शाश्वत शेतीच्या माध्यमातून. कारण शाश्वत शेती म्हणजे वेगळं काय नाही, नैसर्गिक घटकांचं जतन संवर्धन हेच त्याच्यामध्ये आहे.
1: बरोबर. म्हटलं जातं की जेव्हा आपण विविधता आणतो त्यावेळेला आपल्याला सुपोषण मिळतं, त्यातली पोषकता कळते. तर पिकामधली ही जी विविधता आहे ही शाश्वत शेतीसाठी किती महत्वाची आहे?
0: खूप महत्व आहे त्याचं. तर आता आपण शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीतली जैव विविधता तर महत्वाची आहे शाश्वत शेतीसाठी. पण त्याच्यासाठी माती, पाणी, जीव, जीवाणू, गांडळं, पिकांच्या विविध जाती, त्यांची वाण, पाळीव प्राणी, मगाशी तुम्हाला जसं सांगितलं, त्यांच्या विविध जाती, प्रदेशनिहाय आणि प्रदेशनिष्ठ जाती, हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. पारंपरिक वाण तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष त्या स्थानिक वातावरणामध्ये जपून ठेवलेली, त्याची विविधता पण जपलेली आणि त्याची शुद्धता पण जपण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. तर थोडक्यात जैवविविधता आणि शेतीतलं जैव वैविध्य हे शाश्वत शेतीमध्ये वेगळं महत्व आहे. बऱ्याच वेळेस आता मधमाशीच्या बाबतीत खूप चर्चा सुरू असते, मधमाशा खूप झपाट्याने कमी होत आहेत, विशेष करून रसायनांचा वापर, कीटकनाशक आणि पिक म्हणजे त्या तुमच्या परिसरामध्ये झाडावर राहणाऱ्या राहिल्या, त्याच्यामुळे फुलोरा संपला, त्याच्यामुळे मधमाशेला आदिवास राहिलेला नाही. तर ते मधमाशा जर नाही टिकल्या तर कदाचित भविष्यात सजीवसृष्टी पण टिकणार नाही असा पण धोका सांगितला जातो. तर थोडक्यात शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून मधमाशांची विविधता असेल, फुलपाखरांची विविधता असेल, पशुपक्ष्यांची विविधता असेल, तर त्याला आपण बीज, बटरफ्लाय आणि बर्ड्स याचं पण फार वेगळं महत्व आहे. म्हणजे शेती आणि पक्षी, ज्याला अॅग्रो ऑर्निथॉलॉजी हा जो विषय आहे, तर या विषयावर फारसं आपल्याकडे काम झालेलं नाही. काही तरुण त्या विषयावर काम करतात पुरंदर तालुक्यातले. तर थोडक्यात हे मानव आणि निसर्गातले विविध घटक जे आहेत, त्या घटकांचं आणि मानवाचं जे काही जैव सांस्कृतिक नातं आहे, तर ते समजून घेणं, टिकवणं, हा पण शाश्वत शेतीकडे महत्वाचा मार्ग आहे.
1: आपण बोललात की हवामान बदलामुळं नेमके परिणाम आपल्याकडे भरपूर दिसून येतात. पाऊस अचानक येतो किंवा वाढतो आणि कधी एकदमच थांबून जातो. तर हवामान बदलाचा शेतीवर नेमका काय परिणाम होत आहे, शाश्वत शेती त्यावर कशी मात करू शकते?
0: मानवी अस्तित्वाला हे सगळ्यांचे धोके आहेत. आपण जर त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि आपण हायत्याच पद्धतीने सगळं आपलं शेती करत राहिलो, तर मग हवामान बदलाला आपली शेती तोंड देऊ शकणार नाही, ज्याला क्लायमेट रिझिलियंट ऍग्रिकल्चर आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी ही शाश्वत शेती खूप महत्वाची. आता होतंय काय, हवामान बदलाचा शेतीवर जो परिणाम होतो, तर त्याच्यावर मात करण्यासाठी हे जे काही प्रदेशनिहाय, ऋतुनिहाय, दरवर्षी कसा बदल होतो याचे ऑब्झर्वेशन, याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी ठेवलं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसोबतच ज्या वेगवेगळ्या शेतीशी संबंधित सरकारी यंत्रणा, कृषी विद्यापीठ असेल, म्हणजे गेले हजारो वर्ष शेतीतलं जे काही आपले अनुभव आहेत, पारंपरिक ज्ञान आहे, कौशल्य आहे, जे जे काही संचित आहे आपल्या शेतीशी संबंधित, याचं पुनरावलोकन करणं. तुम्हाला मी सांगतो, क्लायमेट रिझिलियंट ऍग्रिकल्चर, ज्याला आपण हवामान बदलाला तोंड देणारी जी शेती पद्धत किंवा पशुपालन जर आपल्याला करायचं असेल, तर त्याच्यासाठीचे उत्तरं पण आपल्याकडेच आहेत. तर ते फक्त जरा त्याचं तारतम्य बाळगून आणि काळानुरूप त्याच्यामध्ये काही बदल करून शाश्वत शेतीमध्ये पीक पद्धत आणणं, तर ते खूप महत्वाचं आहे. एक फार महत्वाचा याच्यात विषय, बघाशी आपण जो मुद्दा मांडला का, पिकातली विविधता काय आणि मग ते आपण शाश्वत शेतीशी त्याचा काय संबंध आहे. इकडं वंशबुडी झाली तरी चालेल, वंश बुडाल तरी चालेल, पण बी बुडी नको व्हायला, हे बियाणं टिकलं पाहिजे. तर ही जी आपल्याकडची जी परंपरा आहे, तर ती रिस्क मॅनेजमेंटचा फार मोठा भाग आहे ना तो.
1: विजयजी, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती असे आपण तीन शब्द ऐकतोय, तर यामध्ये नेमका फरक काय आहे, काय सांगाल आपण?
0: ते फार तसं मजेशीर आहे. म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून ज्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात, 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये पण वेगवेगळ्या भागामध्ये ही जी सेंद्रिय शेती आहे, त्याला ऑर्गॅनिक फार्मिंगच्या वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले, त्याला कोणाचाही सपोर्ट नव्हता, शेतकऱ्यांनी स्वतःहून सुरू केले होते. समजा आमची आश्वर शेती, मला दिसतंय का आमची जमीन आता नापीक होणार किंवा आमचा खर्च वाढतोय, उत्पादन तसं वाढत नाही, तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती सुरू करायची. त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यावेळेस सुरू झाले. मग आता त्याच्यात कसं आहे, तुमचा जो शब्द आहे ना, हा फार गुगली टाकणार आहे. म्हणजे अनेक वेळेस लोक म्हणतात आम्ही सेंद्रिय शेती करतो, मग त्यांना विचारतो बाबा तुम्ही सेंद्रिय शेती करता म्हणजे काय करता,

0: नाही नाही आम्ही ते दुकानात जाऊन सेंद्रिय खतं आणतो, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचे पण हे मिळतात, वेगवेगळे ब्रँड आलेले आहेत. मग आमचं ते ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. म्हणजे मग तो मग मोठा प्रश्न पडतो, मग शेती जर तुम्हाला कमी खर्चाची शेती काय, शेतीतला अर्थकारण फार विचित्र आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये स्वतःच्या मालाचा भाव ठरवता येत, त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादन खर्च जसा कमी होईल तसं त्याचं नफ्याचं प्रमाण वाढतं. मग अर्थातच मग शेतीतले जे काही वेगवेगळे नैसर्गिक घटक आहे, माती पाणी आणि या सगळ्या गोष्टी, तर याच्यावरचा खर्च तुमचा किंवा याची सुपीकता जर टिकून राहिली तर शेतीचं उत्पन्न शाश्वत उत्पन्न तुम्हाला मिळत राहत, हा त्याच्यातला दृष्टिकोन आहे. म्हणलं मग तुम्ही जर बाहेरून सगळं विकत आणता मग उद्या याच्या किमती वाढत गेल्यानंतर तुमचा जरा आत्मनिर्भर शेती जी आपण म्हणतो संकल्पना, म्हणजे खरं तर शाश्वत शेतीला तो एक शब्द आहे आत्मनिर्भर शेतीचा पण आपण म्हणू शकतो, अशा खूप संकल्पना तयार होऊ शकते. तर मग थोडक्यात ती सेंद्रिय शेती होऊ शकते. आता गो आधारित किंवा पशुधन आधारित सेंद्रिय शेती आहे, तर थोडक्यात निसर्गातले वेगवेगळे घटक जपत करणारे शेती पद्धत. आता सेंद्रिय शेतीच्या चर्चा होत असताना नैसर्गिक शेतीची पण एक वेगळी मांडणी पण आपल्याकडे सुरू झाली, तर ती शेती परिसंस्था आधारित शेती. म्हणजे नैसर्गिक शेती जर तुम्ही सह्याद्रीतल्या जंगलामध्ये किंवा हिमालयातल्या पहाडामध्ये जर ती शेती असेल तर तिथल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून, मग तिथं कदाचित तुम्हाला शेणगोमूत्र मिळणार नाही, मग तिथला पालापाचोळा असेल, तिथला मसाला झाडोरा असेल, त्याचा वापर करून शेती केली जाते. भूतानमधली जी शेती आहे तर ती ह्याच पद्धतीची, तर ती निसर्ग शेतीची. त्यानंतर जिथं जलस्रोत नद्या तलाव त्याच्या आजूबाजूला जी शेती केली जाते तिथली नैसर्गिक शेती ही तिथल्या जलपरिसंस्थेवर अवलंबून आहे. तर थोडक्यात आपल्याकडच्या ज्या ज्याला इकोसिस्टम अप्रोच जो म्हणतो, तर शेतीमध्ये इकोसिस्टम अप्रोचचा विचार करून, म्हणजे तिथली सृष्टी व्यवस्था जी आहे तर त्याच्या त्या सृष्टी व्यवस्थेच्या आधारे शेती करणं, म्हणजे ती एक नैसर्गिक शेती त्याच्यामध्ये आहे. खर तर त्याच्यात घरगुती किंवा आजूबाजूच्या वेगवेगळ्या निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचा वापर करून, समजा 10-12 प्रकारच्या ज्या विषारी वनस्पती आहेत तर त्याचा अर्क काढून दशपर्ण अर्क केला जातो आणि त्याची फवारणी केली जाते, अशा खूप वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. तर हे सगळं काय, तर हे त्या नैसर्गिक शेतीचाच एक भाग आहे. आता मग अलीकडे आता बरंच चर्चा होती, जैविक शेती या नावाने पण ती पुढे येते, विषमुक्त शेती आहे, रसायन विरहित शेती कोणी म्हटलं जातं, कोणी त्याला पारंपरिक शेती पण म्हटलं जातं. आता काही कन्फ्युजन्स निर्माण करणारे लोक रेसिड्यू फ्री पण ऍग्रिकल्चर म्हणतात. तर थोडक्यात ह्या ज्या पद्धती आहेत, सेंद्रिय शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, तुमची जैविक शेती असेल, पारंपरिक शेती असेल, ह्या सगळ्या शाश्वत शेतीला याचा मोठा आधार आहे. आणि शेवटी ते काय, एरिया स्पेसिफिक, आणि मी तर म्हणाल फार्मर स्पेसिफिक, तुमची शेती म्हणजे आपण एकाच गावात राहतो पण तुमच्या मातीचा प्रकार आहे, माझी माती असेल, माझं पाणी असेल, माझ्याकडचे कौशल्य, मी किती वेळ त्याच्यात देऊ शकतो, तर हे सगळ्याचा विचार करून ती एक शाश्वत शेती पद्धत आपल्याला प्रत्येकाला रूढ करावं लागेल, प्रत्येक गावानुसार प्रदेशानुसार त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मला नाही वाटत म्हणजे त्याच्यामध्ये नो कॉपी पेस्ट नो रिप्लिकेशन, रिप्लिकेबल मॉडेल हे शाश्वत शेतीमध्ये कुठेही तुम्हाला लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर. आजच्या काळात शाश्वत शेतीची गरज पूर्वीपेक्षा अधिक का भासते?
0: खरं तर मी असं म्हणेल का, पूर्वीचा काळ काय आणि आजचा काळ काय, शेवटी शेती जी केली जाते तर त्याच्यामधली शाश्वतता जपणं, तर शेतीत पण शाश्वतता शोधायची कारणं खूप आहेत, तर ते तसे सूक्ष्म पातळीवरचे आहे, समग्र पातळीवरचे पण आहे. आज आपण शाश्वत शेतीचा विचार करतोय तर मग त्यावेळेस मग शेतकऱ्याची पण ती एक जबाबदारी आहे का, जे निसर्गाचं जे संतुलन ढासळत आहे, ज्या परिसंस्था उद्ध्वस्त होत आहेत किंवा नद्या प्रदूषित होत आहेत, पण मग प्रत्येक आपल्याकडचा जो समाज घटक आहे त्या समाज घटकातला एक भाग म्हणून शेतकऱ्यांचा पण ही जबाबदारी आहे. शाश्वत शेतीचे आणि मग निसर्गातला समतोल ढासळून देता शेती केली तर तुमचं एक पर्यावरण संरक्षणाला तुमचा एक त्याच्यातून सपोर्ट तयार होतो. त्यानंतर माती पाणी याचं प्रदूषण आहे, तर त्याच्यामुळे पर्यायाने अन्न पण आपलं प्रदूषित होत आहे. वेगवेगळे शेतीशी संबंधित मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे जे काही कोणातून नैसर्गिक घटक आहेत, ज्याला आपण जल जंगल जमीन जनावर आणि मग जन असे सगळे ज आहेत, जजी बाराकडे जन म्हणजे लोक, तर यांचं जे सगळं काही नातं आहे तर ते नातं एकदम तुटतंय आता. पण शाश्वत शेतीमध्ये हे पण आहे ना, मनुष्यबळ आणि दृष्टिकोन त्याच्यामध्ये येतो. दुसऱ्या बाजूला आज घडीला शेतीचा जो काही वापर होतोय आणि शेतीकडे जे पाहिलं जातं ती ऊर्जा प्रदान शेती किंवा ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इंधन मिळतील, ऊस शेतीचा तोच विचार होतोय. साखरेसाठी आता ऊस लावण्याची गरज नाही असं सगळे सांगितलं, आता आपल्याला इथेनॉलवर गाड्या चालवायच्या पळवायच्या गाड्या, तर मग त्याच्यामुळे मग आपल्याला मग हे सगळं ऊस ऊर्जा प्रदान इंधन प्रदान शेती कुठं जो सरकारचे सगळे धोरण आहेत, मग त्याच्यात ऊस मका सोयाबीन वगैरे ठराविकच हाताच्या बोटावर

0: इतके पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात आली जगात. म्हणजे मी तर म्हणेल का, जे शेतकरी कुटुंब आहे त्याचीच अन्न सुरक्षा धोक्यात आहे, तोच पिशवी घेऊन बाजारात जातो. मध्यमवर्गीय नोकरदार लोक जसं पिशवी घेऊन बाजारात जातात, तसंच आमच्या आश्वी गावातला पण शेतकरी पिशवी घेऊन बाजारात जातो. रेशनला रांग लावतो, स्वतःकडे शेती आणि रेशनचं गहू तांदूळ घेऊन येतो. ही चित्र विदारक आहे खूप. तर मग या दृष्टिकोनातून खूप गरज आहे शाश्वत शेतीची. त्याच्यात आत्मनिर्भरता पण येते शेतकरी कुटुंबाची शाश्वत शेतीमध्ये, फक्त दुसऱ्याला विकण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी नाही, स्वतःचा स्वतःला पण अन्न मिळणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्याचं जे अर्थकारण, जे कोलमडलेलं अर्थकारण आहे, तो जो पूर्णपणे बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे, मग अगदी बी बियाणं, खतं, औषधं, तर शेतीच्या मालाची विक्री याच्या बाबतीत तो एकदम बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे. आपण ती बाजार व्यवस्था नाकारू शकत नाही, पण त्याच्यावरचं जे काही नियंत्रण आहे त्याच्या बाबतीत त्या बाजार व्यवस्थेशी त्याचं जे काही बार्गेनिंग आहे, तर ते बार्गेनिंग राहिलेलंच नाही. तर असे खूप आंतरविरोध असणारे किंवा वेगवेगळे डायनॅमिक्स या विषयामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे हे शेती ही शाश्वत होण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे त्याचा विचार करावाच लागणार आहे.
1: बरोबर आहे. शाश्वत शेती स्वीकारताना आपल्या शेतकऱ्यांसमोर खूप सारी आव्हानं उभी राहतात, ही आव्हानं कोणती आहेत काय सांगाल?
0: वेगवेगळी आव्हानं आहेत. मी याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पण पाहिजे, म्हणजे शेतीतलं जे काही मानसशास्त्र आहे, ऍज अ फार्मर म्हणून जी काही सायकोलॉजीचा जर आपण विचार केला तर तोच परत मुद्दा येतो, का त्याला ती डिग्निटी वाटत नाही. मी शेतकरी आहे, तुम्हाला मी सांगतो 20 एकर 30 एकर शेती सांभाळणारे लोक, त्याच्यात लाखो रुपयाचा उलाढाल त्या शेतीत होती. हा, त्या शेतीतला नफा कमी जास्त होतो, पण हे सगळं करून एवढी मोठी उलाढाल करून पण जर त्याला जर विचारलं ना काय करता हो, काय नाही शेती करतो, काय नाही शेती करतो, हा जो नैराश्याचा जो भाव आहे, तर तो नैराश्याचा दृष्टिकोन आहे, जो न्यूनगंड जो मनामध्ये, तो फार मोठं एक त्याच्यातलं आव्हान आहे. त्यानंतर कन्फ्युजन्स खूप आहेत, गोंधळात टाकतो त्याला कन्फ्युजन मधून, त्याला कळत नाही, मग त्याच्यावर मात करणं आणि मग आणि ती मात आहे ना, त्याला कुणी रेडीमेड काही सांगू शकणार नाही. शेवटी जे आत्मज्ञान आहे आपल्याला, जे आपल्या अनुभवातून आलेलं जे काही जे ज्ञान आहे ते फार महत्वाचं आहे. मग शेतीत ते वेगवेगळे प्रयोग करत असताना ते आपल्याला आपली स्वतःच शाश्वत शेतीचं एक प्रारूप तो शेतकरी निश्चित करू शकतो.
1: आपण शाश्वत शेतीबाबत इतका वेळ बोलतोय, आपल्याकडे यशस्वी प्रयोग देखील झाले असतील शाश्वत शेतीचे, आपण स्वतः देखील यावर काम केलेलं आहे, तर असे एखादे प्रेरणादायी उदाहरण आपण सांगू शकतो?
0: खूप सांगता येतील. म्हणजे मागील 3 दशकांपासून असंख्य शेतकरी या शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गोआधारित, पशुपालन आधारित शेती याच्यावर खूप उत्तम उत्तम काम करणारे लोक आहेत. तर आपण जर त्याच्यात जर विचार केला ना, तर खान्देशामध्ये विश्वास पाटील नावाचे शेतकरी आहेत, तर त्यांच्यावर पुस्तकं पण प्रकाशित आहेत. विदर्भामध्ये सुभाष शर्मा नावाचे शेतकरी उत्तम पद्धतीने सेंद्रिय शेती अनेक 30 वर्षापासून करतात, त्यांना यावर्षीचा पद्मश्रीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. बदलापूरचे राजेंद्र भट आहेत कोकणात, राजेंद्र भटांनी नैसर्गिक शेतीचे खूप उत्तम प्रयोग केलेले आहेत. मल्टीलेअर फार्मिंग, कमीत कमी मशागत करून किंवा अगदीच मशागत न करता शेती आपल्याला करता येऊ शकते, तर त्याच्यामध्ये पण खूप चांगलं काम केलेले लोक आहेत. त्यानंतर पालघर तिकडं विक्रमगड जवार त्या भागामध्ये किरण लेले नावाचे शेतकरी आहेत, आणि त्यांनी खूप चांगले ते तिथं प्रयोग करतात, विशेष करून डांगी गोवंशाचं संवर्धन, डांगी गोवंश आधारित सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन आणि मल्टीलेअर फार्मिंग, हे सगळं शेतीतले जे विविधता जपणं याचं ते पूर्ण कुटुंब काम करतात. राईबाई पोपेरेंचं नाव सगळे आपण ऐकतो, सह्याद्रीतल्या ज्या अकोले तालुक्यातल्या आमच्या परिसरातल्या, तर राईबाई पोपेरेंनी गावरान वाहनांचं संवर्धन आणि जतन करणारी त्यांची जी शेती ती पण फार मोठं मार्गदर्शक या याच्यात आहे. लोकपंचायत संस्थेने जवळपास 25 वर्ष शाश्वत शेतीचा प्रचार प्रसार, शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करणं, प्रत्यक्ष काम करणं. आणि लोकपंचायतच्या कामाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी क्लस्टर लेवलवर, म्हणजे ज्याला आपण लँडस्केप भूमंडळाच्या पातळीवर एखादा असा परिसर निवडून तिथं शाश्वत शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणं आणि त्याच्यावर आधारित एक उपजीविका आणि अर्थकारण बदलण्यासाठीचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सह्याद्रीतली शाश्वत शेती व कृषी संस्कृती, आमचं शेत आमचं विद्यापीठ, हे जे काही प्रकाशन आहे, जे काही पुस्तकं आहेत, त्याच कामातून आमचे ते निर्माण झालेले आहेत. तर थोडक्यात आपल्याकडे काम करणारे माणसं आहेत, शास्त्र शुद्ध पद्धतीने काम करणारे माणसं आहेत, अगदी भावना विवश होऊन नाही, आणि आपली शेतीची एक जैव सांस्कृतिक परंपरा आपल्याकडे हजारो वर्षांची, हा फार मोठा आधार आहे आपल्याकडे, फार मोठा पाया आहे. तर याच्यातून निश्चितच पुढे जाता येऊ शकेल.
1: आणि ही खूप सारी उदाहरणं आहे जी आपण सांगू शकाल की या शाश्वत शेतीचा प्रयोग आपल्या शेतात करत आहेत आणि यशस्वी प्रयोग करत आहेत. विजयजी, पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये ग्रामीण विकासासाठी शाश्वत शेतीचं भविष्य आपण कसं पाहता?
0: मी या बाबतीत खूप आशादायी आहे, फार मोठा अनुभव नाही, पण एक 3 दशकांचा जर विचार केला शेती ग्रामीण विकास, तर याच्यामध्ये खूप चांगल्या वाईट गोष्टी

0: तत्पण शाश्वत शेती किंवा सेंद्रिय शेती किंवा एकूणच नैसर्गिक शेती या विषयामध्ये खूप चांगलं काम सध्या होत आहे आणि त्याला भविष्यात उत्तम काम होण्याचं आशा वाटते. आणि खरं तर सांगू त्याशिवाय माणसाला पर्याय नाही. जर आपण शेती जपली नाही, आपली अन्न सुरक्षा जपली नाही, तर आपलं सगळंच धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला जर निसर्गाचा ऱ्हास होत राहिला, ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे या जर अशाच कोलमडत राहिल्या, या जर नष्ट होत राहिल्या, निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही. जिथं तुम्हाला जंगल दिसतं ना, ते जंगल जर जंगल वन परिसंस्था नष्ट झाली तर तिथं आपण म्हणू का आता इथं सगळं वाळवंट झालं, मग वाळवंटाच्या डेझर्टिक इकोसिस्टम तिथं तयार होते, तसे ते प्राणी तिथं तयार होतात, तशा कुरट्या वनस्पती तिथं तयार होतात. निसर्गाला काय फरक नाही पडत, निसर्ग त्याच्या त्याच्या पद्धतीने तो बदलून घेतो. आतापर्यंत तसंच झालेलं आहे, या सगळ्या व्यवस्था हजारो वर्षाच्या कालखंडाची सृष्टी व्यवस्था बदलत राहिलेलं आहे, फक्त माणसाला ते सहन होणार नाही आणि त्याच्यात माणसाचा मग विनाश आठड. तर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपला जीव धोक्यात आला तर आपण हातपाय हरवायला लागतो, तर त्या दृष्टिकोनातून पुढच्या 10-15 वर्षांमध्ये खूप उत्तम पद्धतीने काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जागतिक पातळीवरती शाश्वत विकासाचे जे काही आपण ध्येय उद्दिष्ट समोर 17 प्रकारचे म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याचा एक प्रभाव सगळ्याच देशांवर सगळ्याच राज्यांवर तिथल्या धोरणावर होत असतो. आणि सरकारी धोरण ज्यावेळेस सकारात्मक धोरण तयार होतात तर तसं वातावरण पण तयार होतं, त्याच्यातून खूप चांगले काम निश्चित सुरू होतील. म्हणजे शाश्वत विकास त्याच्या शाश्वत शेती ही अंतर्भूत आहेच.
1: बरोबर विजयजी, शेवटचा प्रश्न असा आहे की शाश्वत शेतीचा अवलंब करू इच्छिणारा शेतकरी किंवा ग्रामीण भागातला जो युवक आहे यांना आपण काय संदेश द्याल?
0: तर मी सांगेल का सकारात्मकपणे शेती करायला पाहिजे. थोडक्यात आहे ना, हे सगळं करताना जी दिशा असणार आहे तर यांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. गटातटाचं राजकारण आपल्याला सोडून द्यावं लागलं. शाश्वत शेतीसाठीचं राजकारण करणं गरजेचं आहे. शाश्वत शेतीकडे जायचं असेल तर आपल्याला हरित राजकारण करणं गरजेचं आहे. थोडक्यात जे ऋग्वेदामध्ये म्हटलंय ना, का तू शेतीच कर, कृषी मित्व कृषी स्व, हे जे आपल्या परंपरेने आपल्या भारतीय विचारधारेने जे सांगितलेलं आहे, तर त्याचा आपण या निमित्तानं विचार करायला हरकत नाही. 7 ऑगस्ट आपल्याकडं डॉक्टर स्वामीनाथन जे महान शेतीशास्त्रज्ञ होते त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शाश्वत शेती दिवस आपण जो साजरा करतो, तर त्या निमित्तानं हा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जायला हवा. कारण फक्त शेतकऱ्यांपर्यंत नाही तर शेतीशी संबंधित जे जे वेगवेगळे लोक आहेत, शेतीवर अवलंबून असणारे जे लोक आहेत, तर ते सगळ्यांपर्यंत जावा ही अपेक्षा. धन्यवाद.
1: त्यामध्ये तुम्ही आम्ही पण आहोत की जे शेतीवर अवलंबून आहोत, शेतीच्या घटकांवर अवलंबून आहोत, त्याच्यावरच आपली उपजीविका आहे असं म्हणायला हरकत नाही. शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास यामधल्या ज्या काही संधी आहेत, त्याची कुठली आव्हानं आहेत, या विषयावर आपण खूप चांगली सखोल बातचीत केली. आपल्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये विजय सांबरे यांनी शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं या विषयावर मोलाची माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं मी आपले खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोनाली गोगले यांनी अभ्यासक विजय सांबरे यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मधमाशी पालन आणि त्या संबंधित शासकीय योजना या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता

100° 1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. मंडळी, उद्या संध्याकाळी 7:30 आपण ऐकाल केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरे तर मंडळी, आता आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजले आहेत. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपण या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
3: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्या सारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्या सारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
4: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
5: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचा अंतरंग अधिक खुलत. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
6: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलेत समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
5: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो। मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते।
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं। सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात। यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या
3: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। राज्यसभेत संरक्षण, गृह मंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले। 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला। 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली। त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो। या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला। हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
4: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है। इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है। हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है। हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है।
3: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीट या प्रसंगी जारी करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला। कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली। पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी एकादशीला राज्य

सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3000 अधिक विद्यार्थी तसंच 587 PhD संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई हिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपबल्ट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपबल्ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्य

0: पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्र एकात्मता डहाका गीत. राजेंद्र येसकर आणि पार्टी यांनी गायलेलं. त्यांना साथ संगत आहे गजानन अतकर, सुरेश लक्षणे, दिलीप अतकर, गुणवंता लक्षणे आणि नितीन अतकर यांची.

सवयी भावना जागृत केले देश बांधवांना देशभक्ती त्यांची हो पाहना आणि आठवण कर्तृत्व त्यांचे विचार येऊ

तसेच त्याग मयी जीवनाचा स्वावलंबी अनुशासन युक्तांचा अन वावे सर्व

गिरणी मेहनत करण्याचा चालवाया गाडा प्रपंचाचा, अन व्हावे बंधू स्वावलंबी,

बोली प्रति महाराष्ट्राची उंचावली भारत माता कांचोळी ल्याली आणि प्रतीक देशाचे तिरंगा

0: मुस्लिम अन शीख ईसाई नागरिक आपण भारताचे
1: भले दादा
0: अहो नागरिक आपण भारताचे अनेक धर्म जाणून वर्मा

धर्माचे अहो पालन करूया धर्माचे देश महान वावा बलवान हेच कर्तृत्व

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ठीक रात्री 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण, आणि त्यानंतर 9:15 वाजता, 9:15 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.